नमस्ते रिज इंडिया, मेरा नाम उमा गणेश दारू है और मैं करमाड़ गांव में जो रिज इंडिया सेंटर है वहाँ एज अ ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपके सामने एक कविता पेश करने वाली हूँ जिसका नाम है कना। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुनी आली गेली घरट्यात राहून। माहीरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहीरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडी ठेवली। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे आहे, पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।

0: नमस्ते रेड इंडिया, मेरा नाम उमा गणेश तारो है और मैं करमाड़ गांव में एज ए ब्यूटी ट्रेनर हूँ। आज मैं आपको कक्षा 8वीं में सिखाई जाने वाली एक कविता सुनाने जा रही हूँ जिसका नाम है राजहंस। तो शुरू करते हैं।
1: एका तळ्यात तो होती बदके पिल्ले सुरेख, एका तळ्यात तो होती बदके पिल्ले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, कोणी न त्यास घेई खेळा वयास संगे, कोणी न घेई त्यास खेळा वयास संगे, सर्वांहुनी निराळे ती वेगळे तरंगे, दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगील ते कुणासी, जेते तयास टोची दावी उगाच धाक, जेते तयास टोची दावी उगाच धाक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेडे पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक।